रिमझिम सावन की बूंदे तू हर मौसम बरसाना, जो कम पर जाए सांसे तू मेरा दिल बन जाना, बस बारिश बन जाना, gezongen door Payal Dev en Stibin Ben. Gaan we daar verder met Dileer Mehdi en Richa Sharma. Uit de film Action Replay is het volgend liedje in het programma Geetun Kelleher. Zorka Chattaka Hai Zoro Se Laga.